0: ಸ್ವಯಂ ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಪಡೆ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ.
1: एक बार फिर से बहुत बहुत स्वागत कार्यक्रम फिल्म संगीत में.